झाडा सिराची वाट दखालो वाट उपरे चालला जोहन बाते आपलोक काजे सपाय लढला झाडा सिराची वाट दखालो वाट